0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

0: got it. Thank you. Thank
1: you. Let's talk about दिनविशेष. You are listening MGM 90.8 FM आणि आज आहे 10 मे. चला तर मग जाणून घेऊयात आजच्या दिवसाचं महत्त्व काय, म्हणजे इतिहासात कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी आज घडल्या होत्या. तर 11 मे 1502 मध्ये क्रिस्टोफर कोलंबस आपल्या चौथ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला होता. आणि यासोबतच इतिहासात आज खूप महत्वाची एक घटना घडली होती. 1857 चा उठाव आपल्या सर्वांना माहिती आहे, राष्ट्रीय उठाव, ज्याला पहिले भारतीय स्वातंत्र्य युद्ध असे म्हणतात. हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेविरुद्धचा एक मोठा सशस्त्र उठाव होता. या ऐतिहासिक घटनेतील दिल्लीचा ताबा हा एक चळीचा मुद्दा होता. उठावाची ठिणगी 10 मे 1857 रोजी मेरठ मध्ये पडली, जिथून सैनिकांनी दिल्लीकडे कूच केले. बंडखोर सैनिक 12 मे 1857 च्या सकाळपर्यंत दिल्लीत पोहोचले आणि त्यांनी दिल्लीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर त्यांनी मुघल सम्राट बहादूर शाह जफर याला हिंदुस्थानचे शहनशाह म्हणून घोषित केले. दिल्ली हे ब्रिटिश सत्तेच्या केंद्रस्थानी होते आणि मुघल साम्राज्याचे प्रतीक होते. दिल्ली ताब्यात घेतल्यामुळे उठावाला एक तात्पुरते नेतृत्व आणि राजकीय वैधता मिळाली होती. आणि 1888 मध्ये आजच्या दिवशी मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांना राव बहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी दिली होती 1888 मध्ये 10 मे रोजी. थायलंडचे अगोदरचे नाव काय होते माहिती का? सियाम. 1949 मध्ये सियाम या देशाने अधिकृतरित्या आपले नाव बदलून थायलंड असे केले आणि आजपर्यंत याचं नाव थायलंड आहे. आणि 1998 मध्ये 24 वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्ब निर्मितीसाठीच्या साधनासह 3 यशस्वी चाचण्या केलेल्या होत्या. तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी झेप घेतली. या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दरवर्षी 11 मे हा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून घोषित केला. हे होतं आजच्या दिवसाचं, म्हणजे 11 मे चं महत्वाचं असं दिन विशेष. अशा इन्फोटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सोबत ऐकत राहा

0: ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
1: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
2: डॉक्टर अमोल पाथीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
1: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
2: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8889 2688.
3: एडमिशन

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व

0: नमस्कार आरजे अदनान तुमच्या सोबत आहे ऑन एमची 90.8 एफएम. ऑल इज वेल आरजे अदनान कम मॉर्निंग शो फ्रेशनेस लाइव्ह रेडिओ कम फ्लो ऑन एमची 90.8 एफएम. आणि आज आपण करिअर कट्टामध्ये बोलणार आहोत एमजीएम युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बद्दल. आपल्या सोबत आहेत असिस्टंट प्रोफेसर मोहन जाधव सर. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे.
1: धन्यवाद, मला इथे बोलवल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे.
0: मोस्ट वेलकम सर. तर सर, माझा पहिला प्रश्न आहे की स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, तर तुमच्या या डिपार्टमेंट विषयी आम्हाला अगोदर सांगा.
1: सर्वात आधी आपण हे जे डिपार्टमेंट आहे आपलं 2022 साली आपण 12वी नंतरची 4 वर्षाची बीटेक डिग्री इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग इथे सुरुवात केली होती. आणि या वर्षीपासून आपण आपल्या डिग्रीचं नाव व प्रोग्रामचं नाव हे प्युअर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार हा सिलेबस डिझाईन केलेला आहे. ही 4 वर्षाची डिग्री असून ही इयत्ता 12वी नंतर विद्यार्थ्यांना करता येते.
0: आणि सर, यात अजून सब कोर्सेस कोणकोणते आहेत?
1: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला सुरुवातीपासून विद्युत निर्मिती, त्यांचं ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन हे महत्वाचे भाग आहेत त्यात. नंतर ते सोडून पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल व्हेकल्स, सौर ऊर्जा याचे महत्वाचे आणि इवन कंट्रोल सिस्टीम्स हे महत्वाचे प्रोग्राम्स याच्यात येतात, महत्वाचे कोर्सेस.
0: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बद्दल आपण अजून जाणून घेऊयात थोड्याच वेळात. स्टे ट्यून विथ आरजे अदनान इन द शो.

0: is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
1: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
2: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
1: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
2: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8889 2688. Admission open MGM University School of Engineering and Technology.
3: Programs BTech 4 years after HSC, Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology, Computer Science and Engineering, Cyber Security, Electronics Engineering, VLSI Design and Technology, Electrical Engineering, Robotics and Automation. For admission visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N60 Co, Chhatrapati, संभाजीनगर.

0: वेलकम टू MGM 90.8 FM आणि आज आपण करिअर कट्ट्यामध्ये बोलत आहोत MGM युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बद्दल. आपल्यासोबत आहेत असिस्टंट प्रोफेसर मोहन जाधव सर. तर सर,
1: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही जी फील्ड आहे आणि आपण मार्केटमध्ये पण बघतोय की इलेक्ट्रिक वस्तू खूप येत आहेत आणि वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येक गोष्ट सुद्धा इलेक्ट्रिक कडे वळतीये, तर या फील्डमध्ये विद्यार्थ्याने शिक्षण घेतल्यावर त्याच्यासमोर करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध असतील?
2: सर्वात प्रथम आपली जी विद्युत अभियांत्रिकी जी शाखा आहे तुमची, ही सर्वात म्हणजे जुन्या ज्या शाखा होत्या त्याच्यापैकी एक आहे. पूर्वीचे जे काही जॉब्स होते किंवा करिअर अपॉर्च्युनिटी होत्या त्या ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन आणि जनरेशन या खाजगी क्षेत्रात आणि सरकारी क्षेत्रात यांचा जास्त प्रभाव होता. आता सुद्धा ते जॉब्स आहेत आणि ते सोडून आता आपण जर बघितलं तर इलेक्ट्रिकल व्हेकल्स याचा एवढा जास्त बूम आहे सध्या. तुम्ही बघतायत इव्हन टू व्हीलर असू द्या, फोर व्हीलर असू द्या, किंवा मग तुमचे लोडिंग व्हेकल्स असू द्या, रिक्षाज वगैरे, त्यात सगळीकडे आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स वापरतोय. तर या इलेक्ट्रिकल व्हेकल्समुळे एकतर विजेची बचत सुद्धा होते आणि ओव्हरऑल पर्यावरणासाठी पण या चांगल्या असतात. तर याच्यात एक खूप मोठा जॉबची अपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहेत. दुसरं म्हणजे आता प्रत्येक आपण बघतोय प्रत्येक घरावर हे सौर ऊर्जा किंवा आपण सोलार पॅनल्स थ्रू एनर्जी जनरेट करतोय, तो एक नवीन म्हणजे याच्या पुढे जसं आधी एक IT क्रांती जशी आहे तशीच ही पण एक सौर ऊर्जा क्रांती आपण म्हणू शकतो की प्रत्येक घर स्वतःच एनर्जी जनरेट करेल थ्रू सोलार आणि त्याच्यामुळे त्याच्यातून निर्माण होणारे जॉब्स हे खूप जास्त आहेत. परत प्रत्येक घरावर जनरेशन होत आहे तर मग ते जनरेशन झाल्यानंतर विद्युत निर्मिती झाल्यानंतर ती कंट्रोल करणे पण महत्वाचं आहे. आधी काही म्हणजे काही थर्मल स्टेशनहून किंवा विद्युत जिथे जनरेट होते तिथूनच वीज यायची, आता प्रत्येक घरापासून वीज जर आली तर ते कंट्रोल करण्यासाठी पण इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगची खूप गरज आहे इंजिनियर्सची. इव्हन आता आपण बघितलं म्हणजे आधी सांगितलं तुम्हाला ते फोर व्हीलर मध्ये पण आले आहेत आणि टू व्हीलर मध्ये तर सर्वात आधीपासून आहे, लोडिंग मध्ये पण आले आहे. तर याच्यात जेवढ्या नवीन नवीन कंपनीज येतील, सध्या तरी ज्या जुन्या कंपन्या त्याच त्यांचं अपग्रेडेशन करताय म्हणजे थ्रू पेट्रोल किंवा या ज्या रेग्युलर व्हेकल आहे थ्रू इन टू त्या याच्यात जात आहेत इलेक्ट्रिक मध्ये. इव्हन आपण जर छत्रपती संभाजीनगर मध्ये बघितलं तर एक आता एक एथरचा प्लांट येतोय टू व्हीलरचा, दुसरा एक JSW येतोय, टोयोटा किर्लोस्करचा एक इलेक्ट्रिक व्हेकलचा प्लांट येतोय चंद्राबेड किल्ला, तर आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल.
0: सो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बद्दल आपण अजून जाणून घेऊया थोड्याच वेळात. तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत राहा.

0: करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.

0: करिअर कट्टामध्ये आज आपण बोलत आहोत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बद्दल. अदनान तुमच्या सोबत आहे इन द शो. ऑल इज वेल आणि आपल्या सोबत आहेत MGM युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे असिस्टंट प्रोफेसर मोहन जाधव सर. तर सर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा जो कोर्स आहे तो किती वर्षाचा आहे पूर्ण?
1: ही जी आहे आपली डिग्री पदवी जी आहे ती 4 वर्षाची आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 12वी पूर्ण करून PCM रूप मध्ये ज्या विद्यार्थ्यांना 135 मार्क आहेत, 135 च्या वर 45% मार्क्स आहेत, ते विद्यार्थी याला एलिजिबल असतील आणि ते विद्यार्थी हे कोर्स करू शकतात.
0: आणि याची ऍडमिशन प्रोसेस?
1: ऍडमिशन प्रोसेस साठी तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन आधी करावं लागेल MGM विद्यापीठाच्या वेबसाईटवर MGM वर, आणि नंतर CET होईल, MGMU ची CET, किंवा तुम्ही जर MST CET पेरा CET दिली असेल तेव्हा सुद्धा तुम्ही याला एलिजिबल असू शकता.
0: एक शेवटचा प्रश्न सर, की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी अजून भरपूर कॉलेजेस आहेत, पण MGM मध्ये असं वेगळंपण काय
1: आहे? बघा, जे आपण आता एक इलेक्ट्रिक व्हेकलचं बघितलं, आपल्या इथं जे IRC सेंटर आहे तिथे एक आपल्याकडे एकदम मॉडर्न जर्मन लॅब आहे जिथे आपण EV चा सेटअप ठेवलेला आहे, जे 4-व्हीलरचा ऍक्च्युअल सेटअप असतो. मीन्स विद्यार्थ्यांना जे कंपनीत म्हणजे ते बघतील ते पूर्ण कंपोनंट्स किंवा तो सेटअप आपल्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल केलेला आहे. इव्हन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी काही PLC स्काडा मॅटलॅब हे प्रोग्राम्स असतात, या पूर्ण लॅब्स ऑलरेडी म्हणजे इंडस्ट्री 4.0 नुसार आपल्याकडे त्या ऑलरेडी सेटअप केलेल्या आहे. मीन्स त्याचा उपयोग करून विद्यार्थी जे कंपनीत काम करणार आहेत त्याचा त्यांना आधी इथेच फायदा होईल. इव्हन ते सोडून आपल्याकडे काही 3D प्रिंटिंगचे लॅब्स पण आहेत, ड्रोन्सच्या पण लॅब्स आहेत, त्याचा पण काहीसा भाग हा इलेक्ट्रिकल साठी यूज होतो किंवा त्याचा त्यांना फायदा होईल पुढे. त्याच्यामुळे MGM मधले जे सेटअप्स आहेत किंवा MGM च्या लॅब आहेत त्या ऑलरेडी इंडस्ट्रीच्या याच्यानुसार चालू आहेत सर.
0: इंडस्ट्री रेडी अभ्यासक्रमानुसार म्हणजे सगळं इथं अवेलेबल आहे. विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल अबाउट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये येण्यासाठी या फील्ड कडे वळण्यासाठी?
1: नक्कीच, विद्युत अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जे आहे तर हे असा एक म्हणजे विभाग आहे किंवा क्षेत्र आहे की ज्याच्यात तुम्ही प्रायव्हेट नोकरी असू द्या, सरकारी नोकरी असू द्या, किंवा स्वतःचा स्टार्टअप असू द्या, किंवा कॉन्ट्रॅक्टरशिप असू द्या, उद्योग असू द्या, बिझनेस असू द्या, तुम्ही या तिन्ही क्षेत्रात विद्युत अभियांत्रिकीकडून जाऊ शकता. आणि हे एनर्जी सेक्टर जे आहेत ते कधी न संपणारं सेक्टर आहे. तुम्ही जसे जसे आपली लोकसंख्या वाढेल किंवा कोणतेही प्रोडक्ट वाढेल काही वाढेल त्याला एनर्जी लागणारच आहे. तर म्हणजे याच्यात काही तुम्हाला पुढे जाऊन असं नाही होणार की याची जॉब्स ऑपॉर्च्युनिटी कमी होणार आहे किंवा हे क्षेत्र लागणार नाही, एनर्जी संपल, असं तर काही नाही. हे कंटिन्यू चालणारं क्षेत्र आहे. तर त्यामुळे मी विद्यार्थ्यांना एक सांगेल की एक क्रिटिकल पण आहे, म्हणजे थोडा अभ्यास पण चांगला, म्हणजे तुमचं लॉजिकल थिंकिंग या बऱ्याचशा गोष्टी याच्यात येतात. तर त्यात विद्यार्थ्यांनी या क्षेत्रामध्ये यावं असं मी सांगेल.
0: थँक्यू सर.
1: थँक्यू व्हेरी मच.
0: धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद या महत्वाच्या माहितीबद्दल. थँक्यू सो मच. तर आपण आज करिअर कट्टामध्ये बोलत होतो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बद्दल MGM युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या असिस्टंट प्रोफेसर मोहन जाधव सर आपल्या सोबत होते. तर अशाच इन्फोटेनमेंट सोबत एंटरटेनमेंट साठी ऐकत राहा.

0: कहाँ जाना?
1: वेट, आई थिंक वी शुड गो दैट वे.
0: ये तो खराब है.

0: ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
1: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
2: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
1: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्त बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
2: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8889 2688. एडमिशन ओपन.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनहीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.

0: 90.8 FM. साथ है तो बात है. Attention future researchers and innovators.
1: MG University is now inviting application for PhD admissions 2026 and 27. Tasech LLB nantar kara LLM Constitution, Criminal and Intellectual Property Rights madhe 2 varshi tar business madhe 1 varshacha vishesh abhyaskram.
0: If you are ready to take your academic journey to the next level, this is your opportunity.
1: Last date to apply 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 9067612000.
2: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
3: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डायरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: पीजी, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404 9429.

0: गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 or visit www.mgmu.ac.in.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: पीजी, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनगीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायची नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनहीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय,
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
4: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
4: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.

0: राहता जॉब नाही ना,
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनहीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
4: 10 9 8 7

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्याचा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय,
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
4: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जॅपनीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
4: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: हाता जॉब नाही ना,
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायची नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनहीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.

0: मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनहीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय,
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
4: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जॅपनीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
4: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
0: Attention future researchers and innovators.
5: MGM University is now inviting application for PhD admissions 2026 and 27. तसेच LLB नंतर करा LLM. Constitution, Criminal आणि Intellectual Property Rights मध्ये 2 वर्षे तर Business मध्ये 1 वर्षाचा विशेष अभ्यासक्रम.
0: If you are ready to take your academic journey to the next level, this is your opportunity.
5: Last date to apply 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 9067612000.

0: नमस्कार, आरजे अदनान तुमच्या सोबत आहे ऑन एमजीएम 90.8 एफएम. ऑल इज वेल आरजे अदनान द मॉर्निंग शो फ्रेशनेस लाइव रेडियो कंट्रोल ऑन एमजीएम 90.8 एफएम. आणि आज आपण करिअर कट्टामध्ये बोलणार आहोत एमजीएम युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बद्दल. आपल्या सोबत आहेत असिस्टंट प्रोफेसर मोहन जाधव सर. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे.
1: धन्यवाद, मला इथे बोलवल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे.
0: मोस्ट वेलकम सर. तर सर, माझा पहिला प्रश्न आहे की स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, तर तुमच्या या डिपार्टमेंट विषयी आम्हाला अगोदर सांगा.
1: सर्वात आधी आपण हे जे डिपार्टमेंट आहे आपलं, 2022 साली आपण 12वी नंतरची 4 वर्षाची बीटेक डिग्री इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग इथे सुरुवात केली होती. आणि या वर्षीपासून आपण आपल्या डिग्रीचं नाव व प्रोग्रामचं नाव हे प्युअर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार हा सिलेबस डिझाईन केलेला आहे. ही 4 वर्षाची डिग्री असून ही इयत्ता 12वी नंतर विद्यार्थ्यांना करता येत.
0: आणि सर, यात अजून सब कोर्सेस कोणकोणते आहेत?
1: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला सुरुवातीपासून विद्युत निर्मिती, त्यांचं ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन हे महत्वाचे भाग आहेत त्यात. नंतर ते सोडून पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल व्हेइकल्स, सौर ऊर्जा याचे महत्वाचे, आणि इवन कंट्रोल सिस्टम्स हे महत्वाचे प्रोग्राम्स याच्यात येतात, महत्वाचे कोर्सेस.
0: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बद्दल आपण अजून जाणून घेऊयात थोड्याच वेळात. स्टे ट्यून विथ आरजे अदनान इन द शो.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रजाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: वेलकम टू MGM 90.8 FM आणि आज आपण करिअर कट्टामध्ये बोलत आहोत MGM युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बद्दल. आपल्यासोबत आहेत असिस्टंट प्रोफेसर मोहन जाधव सर. तर सर,
1: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही जी फील्ड आहे आणि आपण मार्केटमध्ये पण बघतोय की इलेक्ट्रिक वस्तू खूप येत आहेत आणि वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येकच गोष्ट सुद्धा इलेक्ट्रिक कडे वळतीये, तर या फील्डमध्ये विद्यार्थ्याने शिक्षण घेतल्यावर त्याच्यासमोर करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध असतील?
2: सर्वात प्रथम आपली जी विद्युत अभियांत्रिकी जी शाखा आहे तुमची, ही सर्वात म्हणजे जुन्या ज्या शाखा होत्या त्याच्यापैकी एक आहे. पूर्वीचे जे काही जॉब्स होते किंवा करिअर अपॉर्च्युनिटी होत्या त्या ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन आणि जनरेशन या खाजगी क्षेत्रात आणि सरकारी क्षेत्रात यांचा जास्त प्रभाव होता. आता सुद्धा ते जॉब्स आहेत आणि ते सोडून आता आपण जर बघितलं तर इलेक्ट्रिकल व्हेकल्स याचा एवढा जास्त बूम आहे सध्या. तुम्ही बघताय ती 1-2 व्हीलर असू द्या, 4 व्हीलर असू द्या किंवा मग तुमचे लोडिंग व्हेकल्स असू द्या, रिक्षाज वगैरे, त्यात सगळीकडे आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स वापरतोय. तर या इलेक्ट्रिकल व्हेकल्समुळे एकतर विजेची बचत सुद्धा होते आणि ओव्हरऑल पर्यावरणासाठी पण या चांगल्या असतात. तर याच्यात एक खूप मोठा जॉबची अपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहेत. दुसरं म्हणजे आता प्रत्येक आपण बघतोय प्रत्येक घरावर हे सौर ऊर्जा किंवा आपण सोलार पॅनल्स थ्रू एनर्जी जनरेट करतोय, तो एक नवीन म्हणजे याच्या पुढे जसं आधी एक IT क्रांती जशी आहे तशीच ही पण एक सौर ऊर्जा क्रांती आपण म्हणू शकतो की प्रत्येक घर स्वतःच एनर्जी जनरेट करेल थ्रू सोलार आणि त्याच्यामुळे त्याच्यातून निर्माण होणारे जॉब्स हे खूप जास्त आहेत. परत प्रत्येक घरावर जनरेशन होतंय तर मग ते जनरेशन झाल्यानंतर विद्युत निर्मिती झाल्यानंतर ती कंट्रोल करणे पण महत्वाचं आहे. आधी काही म्हणजे काही थर्मल स्टेशनहून किंवा विद्युत जिथे जनरेट होते तिथूनच वीज यायची, आता प्रत्येक घरापासून वीज जर आली तर ते कंट्रोल करण्यासाठी पण इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगची खूप गरज आहे इंजिनियर्सची. इवन आता आपण बघितलं म्हणजे आधी सांगितलं तुम्हाला ते 4 व्हीलरमध्ये पण आले आहेत आणि 2 व्हीलरमध्ये तर सर्वात आधीपासून आहे, लोडिंगमध्ये पण आलेले. तर याच्यात जेवढ्या नवीन नवीन कंपनीज येतील, सध्या तरी ज्या जुन्या कंपन्या त्याच त्यांचं अपग्रेडेशन करताय म्हणजे थ्रू पेट्रोल किंवा या ज्या रेग्युलर व्हेकल आहे थ्रू इन टू त्या याच्यात जात आहेत इलेक्ट्रिक मध्ये. इवन आपण जर छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं तर एक आता एक एथरचा प्लांट येतोय 2 व्हीलरचा, दुसरा एक JSW येतोय, टोयोटा किर्लोस्करचा एक इलेक्ट्रिक व्हेकलचा प्लांट येतोय चंद्रा बेडकिनला, तर आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल.
0: सो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बद्दल आपण अजून जाणून घेऊया थोड्याच वेळात. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा.

0: आता जॉब नाही ना,
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.

0: करिअर कट्टामध्ये आज आपण बोलत आहोत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बद्दल. अदनान तुमच्या सोबत आहे इन द शो. ऑल इज वेल मॉर्निंग शो फ्रेशनेस लाइव्ह रेडिओ कंट्रोल ऑन एमजीएम 90.8 FM. आणि आपल्या सोबत आहेत एमजीएम युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग चे असिस्टंट प्रोफेसर मोहन जाधव सर. तर सर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा जो कोर्स आहे तो किती वर्षाचा आहे पूर्ण?
1: ही जी आहे आपली डिग्री पदवी जी आहे ती 4 वर्षाची आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 12वी पूर्ण करून पीसीएम ग्रुप मध्ये ज्या विद्यार्थ्यांना 135 मार्क आहेत, 135 च्या वर 45% मार्क्स आहेत, ते विद्यार्थी याला एलिजिबल असतील आणि ते विद्यार्थी हे कोर्स करू शकतात.
0: आणि याची ऍडमिशन प्रोसेस
1: साठी तुम्हाला ऑनलाइन रजिस्ट्रेशन आधी करावं लागेल एमजीएम विद्यापीठाच्या वेबसाईटवर एमजीएमयूवर, आणि नंतर सीईटी होईल एमजीएमयूची सीईटी, किंवा तुम्ही जर एमएसटी सीईटी पेरा सीईटी दिली असेल तेव्हा सुद्धा तुम्ही याला एलिजिबल असू शकता.
0: एक शेवटचा प्रश्न सर, की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी अजून भरपूर कॉलेजेस आहेत, पण एमजीएम मध्ये असं वेगळंपण काय?
1: आता हे बघा, जे आपण आता एक इलेक्ट्रिक व्हेकलचं बघितलं, आपल्या इथे जे आयआरसी सेंटर आहे तिथे एक आपल्याकडे एकदम मॉडर्न जर्मन लॅब आहे जिथे आपण ईव्हीचा सेटअप ठेवलेला आहे, जे 4-व्हीलरचा ऍक्च्युअल सेटअप असतो. मीन्स विद्यार्थ्यांना जे कंपनीत म्हणजे ते बघतील ते पूर्ण कंपोनंट्स किंवा तो सेटअप आपल्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल केलेला आहे. इवन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी काही पीएलसी स्काडा मॅटलॅब हे प्रोग्राम्स असतात, या पूर्ण लॅब्स ऑलरेडी म्हणजे इंडस्ट्री 4.0 नुसार आपल्याकडे त्या ऑलरेडी सेटअप केलेल्या आहे. मीन्स त्याचा उपयोग करून विद्यार्थी जे कंपनीत काम करणार आहेत त्याचा त्यांना आधी इथेच फायदा होईल. इवन ते सोडून आपल्याकडे काही 3D प्रिंटिंग चे लॅब्स पण आहेत, ड्रोन्सच्या पण लॅब्स आहेत, त्याचा पण काहीसा भाग हा इलेक्ट्रिकल साठी यूज होतो किंवा त्याचा त्यांना फायदा होईल पुढे. त्याच्यामुळे एमजीएम मधले जे सेटअप्स आहेत किंवा एमजीएमच्या लॅब आहेत त्या ऑलरेडी इंडस्ट्रीच्या याच्यानुसार चालू आहेत, सगळ्या
0: इंडस्ट्री रेडी अभ्यासक्रमानुसार म्हणजे सगळं इथं अवेलेबल आहे. विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल अबाउट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये येण्यासाठी, या फील्ड कडे वळण्यासाठी?
1: नक्कीच, विद्युत अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जे आहे तर हे असा एक म्हणजे विभाग आहे किंवा क्षेत्र आहे की ज्याच्यात तुम्ही प्रायव्हेट नोकरी असू द्या, सरकारी नोकरी असू द्या, किंवा स्वतःचा स्टार्टअप असू द्या, किंवा कॉन्ट्रॅक्टरशिप असू द्या, उद्योग असू द्या, बिझनेस असू द्या, तुम्ही या तिन्ही क्षेत्रात विद्युत अभियांत्रिकीकडून जाऊ शकता. आणि हे एनर्जी सेक्टर जे आहेत ते कधी न संपणारं सेक्टर आहे. तुम्ही जसे जसे आपली लोकसंख्या वाढेल किंवा कोणतेही प्रोडक्ट वाढेल काही वाढेल त्याला एनर्जी लागणारच आहे. तर म्हणजे याच्यात काही तुम्हाला पुढे जाऊन असं नाही होणार की याची जॉब अपॉर्च्युनिटी कमी होणार आहे किंवा हे क्षेत्र लागणार नाही, एनर्जी संपल, असं तर काही नाही. हे कंटिन्यू चालणारं क्षेत्र आहे. तर त्यामुळे मी विद्यार्थ्यांना एक सांगेल की एक क्रिटिकल पण आहे, म्हणजे थोडा अभ्यास पण, म्हणजे तुमचं लॉजिकल थिंकिंग या बऱ्याचशा गोष्टी याच्यात येतात. तर त्यात विद्यार्थ्यांनी या क्षेत्रामध्ये यावं असं मी सांगेल.
0: थँक्यू सर.
1: थँक्यू व्हेरी मच.
0: धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद या महत्वाच्या माहितीबद्दल. थँक्यू सो मच. तर आपण आज करिअर कट्टामध्ये बोलत होतो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बद्दल एमजीएम युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या असिस्टंट प्रोफेसर मोहन जाधव सर आपल्या सोबत होते. तर अशाच इन्फोटेनमेंट सोबत एंटरटेनमेंट साठी ऐकत रहा

0: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
1: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानी शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय,
2: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
1: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
2: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
1: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 or 9371714259.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404 9429.

0: तुझा जॉब नाही ना,
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: मध्ये ऍडमिशन सुरू. अल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्याचा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.

0: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानीज शिकायचं स्वप्न पाहत आहे की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय,
1: तर मग एमजीएम युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
0: अवेलेबल कोर्सेस बीए ऑनर्स इन इंग्लिश, एमए इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, पीजी डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
1: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 or 9371714259.